नेत वंत्रण सहित तब सर्व नाम कथय गवण कर्म नाम वर्णत समर्थ्यंग प्रयाद नमस्तंग काले नमस्तंग कृपाले नमस्तंग रूपे नमस्तंग अनूपे नमस्तंग अपेक्षे नमस्तंग लेखे नमस्तंग काये नमस्तंग जाय नमस्तंग गंजे नमस्तंग भंजे नमस्तंग नामे नमस्तंग ठामे नमस्तंग कर्मंग नमस्तंग।